अगाध्य अबाध्य आनंदी स्वरूपे नमो सर्वमान्य समस्ती निधाने नमस्तुंग नरनाथे नमस्तुंग परमाते नमस्तुंग गंजे नमस्तुंग पंजे नमस्तुंग काले नमस्तुंग पाले नमो सर्वदेशे नमो सर्वपिसे नमो राज राजे नमो साज साजे नमो साह साहि नमो माह माहि नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सुख सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वपीतंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृश्यंग नमो सर्वकृष्णंग नमो सर्वरंगी त्रिपंगी अनंगी नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तंग प्रसिज्जे कृपालंग स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सदा सर्वदा हृदय सदंग निवासी चरपट छंद त्व प्रसाद अमृत कर्मी अमृत धर्मी अखल जोगी अचल भोगी अचल राजी अटल साजी अखल धर्मंग अलख करमंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुगता सर्वंग जुगता सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्व